0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग आळचनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत.
1: नमस्कार. आणि आयच्या आंकड्याक म्हणजे कोंकणी दायज कार्यक्रम तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत, मोगाचो येवकार. मुखलो पंगड असा गावांत कुलशेकरचो. वय मोगाचे न्हू हो पंगड आदल्या वर्साय ताणी आपले प्रदर्शन, आपले तालेंत ओविया वेरसा रुपार यस डॉन बॉस्को हॉलांत ताणी सादर केल्ले आसा. आणि आदल्या वर्सा ह्या पंगडाक दुसरे स्थान लाभले. आणि आज हो पंगड परत आयतो जाला आपले प्रदर्शन दिवच्याक. तर आता ह्या आंकड्याचो मुखलो पंगड कुलशेकरचो पंगड, पंगडाचे नाव असा अलंकार.

काम करूंक पाट बग म्हणांग ताका तूं कडक सांग ना तर फाल्यां तुका स्मारक पडतलें. थोड्या दिसा आदीं बायल सेवरीन मोबायलाचेर भयणीक सांगिल्लीं उतरां दाविदाच्या कानांनी परत परत गुणगुणतालीं. सेवरीची जीब लांब म्हणून बिल्डिंगाच्या बगलेंनी थोडीं पुशपुशांनी सांगचें दाविदाने दोळसाय केल्लें. पूण बायल ती बायल, पयलें दोगां भुरग्यांची साखरी आनी आतां पिडेस घोवाची साखरी करता देखूनू दाविदा लागीं हेर कितेंच चिंतूंक गावक आसतलो. दुबयच्या एका कन्स्ट्रक्शन कंपनींत लेबर जावन सुरवात करून उपरांत फोरमॅन जावन 33 वर्सां गळून आसले परिस दोगां मिवण्यांचें काजर करिलें. भुरग्यांचें शिकप दुबयचें काजर म्हणटना ह्या 33 वर्सांनी दाविदान जोडून दवरलें म्हळ्यार एक रूम किचन फ्लॅट, ग्रॅच्युटी जावन मेळिल्ल्या दुडवांत 5 लाखांची FD आनी 5 लाखांची एक इन्शुरंस तेही मिवणेच्या उत्तायन करिल्लें. डाळा घर नितळ करूंक मेड दवरा डाळा, मम्मी आनी कितलो तेम काम करतली, बरें खाया, मास मसली आनी प्रोटीनाचें खाण खाया. दोगांय भुरग्यांनी ह्या वर्साच्या इंटरनॅशनल पॅरंट्स दिसा व्हिडिओ कॉल करून दावीत आनी सेवरीक विश केलें. माय म्हयन्यांत इंटरनॅशनल मदर्स डे दिसा भुरग्यांनी ऑनलायन ऑर्डर केल्ली सोबीत एक केकय धाडली आनी ती व्हिडिओ कॉल चालू आसल्या परिस कात्रेशें केल्ली. रिटायर्ड जावन गनसोलींत जिवंक येताना सयत हेरां गल्फा घरां परी दाविताच्या गळ्यार बंगाराची चेन जावं बोटांनी मोठी मुदी जावंक ना. सक्कट सोडया दाविदाक एक खास इश्ट सयत आतले. दिसान दीस मरगाय सोडून येता. 20 रुपयांक 1 किलो सब्जी मेळचो खाळ गेला. आतां पाव केल्याक सयत 25-30 रुपये, भिकारी सयत 10 रुपये बीक दिल्यार घेना. सदांय सेवरीचे हे पुरपुरे सदांचे जाल्ले दाविदाक ही संवय जाल्ली मनशां की केल्ली म्हळ्यार सारखें जायत. कित्याक म्हळ्यार थोड्याच म्हयन्या आदीं दाविदाच्या हार्टाच्या ब्लॉकेजीक लागून FD मोडून तांतले 1.5 लाख रुपये वखदाक कसल्याची शीण सेवरी तवळ तवळ काडटाली जाल्ल्यान हे गुन्यांवकारी चिंतप दाविदाक रात दीस मोतींत कांत आयतले. सगळीं गल्फां गेल्लीं गांवांत आस्तबदी घेतात, फ्लॅटां घेतात आनी लाखांनी बँकांत पुंजायतात, भांगर हाडटात. पूण आमचे नशीब फकत ह्या एका FD आसा. हांतले बाकीचे तूं म्हणशी तर फाल्यां हांवें भीक मागचें कोणा. तवळ तवळ सेवरीन कोंकचे आयकून दावीद देदोसपर जाल्लो. आतां फाटल्या थोड्या दिसांनी बायलेन आपल्या भयणीक सांगिल्ली आजकाल पिडा सगळ्यांक आसा, पाट बागोवन आहे ताका. ही उतरां दाविदाक न्हीद विबाडूंक लागली. देखून एका फांत्यार दावीद उठलो. निराळ्या पोटांतच तालावली जंक्शनाच्या मंडींत जम्या मोदी रावलो. बायलां एका कोनशार आसली तर दादले आनी एका कोनशार आखताले. थोडी त्या घाणीची पर्वा करिनासतना कटिंग च्या पियेतालीं, थोडीं तोंडभर गुटका वा तंबाखू रिगोवन तवळ तवळ पिचक करून थुकतालीं. तवळ तवळ टेम्पो हळताची लॉरी येवन उबी जाताली आनी तांचे नम्यारले दळाल ह्या लोकांत हांव एक एकल्या तावन 10-10 रुपये 20-20 रुपये वसुली करून तांकां ह्या लॉरी टेम्पोचेर चडयतालीं. 10-20 रुपये दिनांतल्यांक हे टापोरी दलाल पाटी धांवडायताले. दावीद आपलेस्तकी पारखून शिकूंक लागलो. 10-20 रुपये दिल्यार वेगळी वेगळी ती काम दी वयतात. काम कसलेय आसत, दुंबुली शिलपाटांत जायतीं बिल्डिंगा उबी जावन आसात देखून जायतें काम आसा, नितळ करचें, झाडचें पुसचें, तशेंच इटे वावोवचें, रेंव सिमेंटीच्यो गुणी वावोवचें, हर एका कामाक दिसाचे मजुरी. नितळ करचें काम तर दिसाक 500 रुपये, तातूंत 50 रुपये दलाल खाताले. बाकीचे कुलकाराचे इटे सिमेंट रेंव वावोवचे तर दिसाक 1000 रुपये. कशे पुणी थोडे दीस मिनत करून 1.5 लाख रुपये कमावन बायलेच्या FD करसले पैसे दिल्यार थोडे समाधान जातले. हेंस लेख दाविदाच्या मोतीन आसले. चिंतून आसले परिस वरां 8:30 जाली. लोकांचो जमो सोडटलो तशेंच तांकां मजुरेक वरच्यो गाडयो सयत सरतल्यो. पूण दाविदाचे नंबर लागलेच ना. कित्याक म्हळ्यार हे दलाल लोकांत हांव लेगाद वसूल करून तांकां मात गाडयांनी चडयताले. अशें जाल्ल्यान दाविदान सयत उपाय नासतना आपल्या बोल्सांत ते 20 रुपये काडून एका दलालीच्या हातीन दिलेच. 10-12 मिनिटांनी दाविदाक हेर 15 जाणां समोर एका लॉरीयेर चडयले. 20-25 मिनिटांनी ती लॉरी दोंबिवलीच्या एका नव्यास उबे जावनच्या 3 माळयेच्या बिल्डिंगा समोर रोवली. सगळें कुलकारां देऊन तानांस थापडताप चला म्हणून बोबाटून सुपरवायझर आयलो. बिल्डिंगाच्या सकला एका कोनशार तांबड्या इट्यांची ल्हान रास आसली. ल्हान ल्हान इटे ते लॉरियर हाडयले इटे व्हरून त्या राशीर मांडून हाडूंक सोगांक नमियारले. सोगांक ह्या इट्यांच्या राशीत हांव इटे हाडून वयल्या माळयेक व्हरूंक एक एकल्यान उण्यार उणे 85 इटे वयर पावोवचे. 85 इटे वयर पावयतस तुमी वशेत. 500च्या चड इटे वेल्यार एका इट्याक 1 रुपया लेकर सडी दिता अशें म्हणून सुपरवायझरान पयलींच सांगले. ही

तलावली जंक्शनाच्या मंडी इंतजामी मध्ये रावलो. बायलां एका कोनशार आसली तर दादले आनीक कोनशार आखताले. तोडी त्या घाणीची पर्वा करिनासतना कटिंग चापी येताली. तोडी तोंडभर गुटका व तंबाखू रिगोवन तवळ तवळ पिचक करून थुकताली. तवळ तवळ टेम्पो हळताची लॉरी येवन उबी जाताली आनी तांचे नम्यारले दळाल ह्या लोकां तावन एक एकल्या तावन 10-10 रुपये 20-20 रुपये वसुली करून तांकां ह्या लॉरी टेम्पोचेर सडयताली. 10-20 रुपये दिनातल्यांक हे टापोरी दलाल पाटी दावडायताले. दावीद आपलेच तकी पारकून शिकूंक लागलो. 10-20 रुपये दिल्यार वेगळी वेगळी ती काम दिव वयतात. काम कसलेय आसत, दुंबुली शिलपाटांत जायती बिल्डिंग उबी जावन आसात, देखून जायते काम आसा. नितळ करचे, झाडचे, पुसचे, तशेंच इटे वावोवचे, रेंव सिमेंटच्यो गुणी वावोवचे. हर एका कामाक दिसाचे मजुरी. नितळ करचे काम तर दिसाक 500 रुपये, तांतू 50 रुपये दलाल लिखताले. बाकीचे कुलकाराचे इटे सिमेंट रेंव वावोवचे तर दिसाक 1000 रुपये. कशे पुणी थोडे दीस मिनत करून 1.5 लाख रुपये कमावन बायलेच्या एफडीन करसले पैसे दिल्यार थोडे समाधान जातले. हेंस लेख दावीदाच्या मोती नासले. चिंतू नासले परिस वरां 8:30 जाली. लोकांचो जमो सोडतालो, तशेंच तांकां मजुरेक वरच्यो गाडयो सयत सरतल्यो. पूण दावीदाचे नंबर लागलेच ना. कित्याक म्हळ्यार हे दलाल लोकां तावन लेगाद वसूल करून तांकां मात गाडयेनी सोडयताले. अशें जाल्ल्यान दावीदान सयत उपाय नासतना आपल्या बोल्सांत ते 20 रुपये काडून एका दलालीच्या हातीन दिलेच. 10-12 मिनटांनी दावीदाक हेर 15 जाणां समोर एका लॉरीयेर सोडयले. 20-25 मिनटांनी ती लॉरी दोंबिवलीच्या एका नव्यास उबे जावनच्या 3 माळयेच्या बिल्डिंगा समोर रोवली. सगळें कुलकारां देऊन तानांस थापडताप चला म्हणून बोबाटून सुपरवायझर आयलो. बिल्डिंगाच्या सकला एका कोनशार तांबड्या इट्यांची ल्हान रास आसली. ल्हान ल्हान इटे ते लॉरीयेर हाडयले. इटे व्हरून त्या राशीर मांडून हाडूंक सोगांक नेमियारले. सोगांक ह्या इट्यांच्या राशी तावन इटे हाडून वयल्या माळयेक व्हरूंक एक एकल्यांनी उण्यार उणे 85 इटे वयर पावोवचे. 85 इटे वयर पावयतस तुमी वशेत. 500च्या चड इटे वेल्यार एका इट्याक 1 रुपया लेकर सडी दिता अशें म्हणून सुपरवायझरान पयलींच सांगले. ही उतरां आयकून दावीदाच्या मोतींत लेख घाली लागलो. 500 इटे वयर पावयल्यार 1000 मेळटात, उपरांत 500 इटे पावयल्यार परत 500, म्हळ्यार 1.5 हजार रुपये दिसाचे. अशें थोडे म्हयने काम केल्यार त्या एफडीचे करसले 1.5 लाख रुपये बायलेक दिल्यार इल्लें समाधानान जियेवयेत. हर माळयेर हेर थोडे काम करनासले आनी थंय थंय सुपरवायझर तांकां आदेश दिवन आसले. दावीदान सयत पयले 10-15 इटे उखलून आपल्या खांदार सोडून ते वयर सोडोवच्या मेटांनी व्हावून वेले. एक माळय, 2, 3 अशें ते इटे वयर व्हरून हेरां पर्यंत एका कोनशार दाळून सकला देवलो. परत 10 इटे, परत 10 इटे. मदे मदे बिल्डिंगा समोर लॉरी रावताली. नवी कुलकारां येवन आसली. इटे सिमेंट रेंव वावूंक सुपरवायझर बोबडताले. थापडताप थापडताप. तशेंच कसलीच मुलाज नासतना मोदे मोदे मोबायलाचेर उलोवन आसल्यांक कुलकारांक जा आयला अशें मराठी भाशेन गाळी सयत चवताले. कांय आदेशांत 300-350 इटे वावयल्ले आसत, पूण 3 माळे सडचे आनी देंवचे चिल्लार न्हय. तेय सकाळीं तावन दावीदान पोटाक कितेंच खावंक नातलें जाल्यान इटे वावन वयर सडता आसतना ताचे पांय कांपोवंक लागले. पूण आपणाक सांबाळून तो हळतार मेटां काडूंक लागलो. मोतीन येदोळस दिसाचे 1.5 हजार लेख आसले. आतां 1.5 हजार सलीस न्हय म्हणलें ताका गमलें. कशेंय आयल्याक 1000 पुणी कमावंक कसो जाय म्हणून परत धैर करून 10 इटे विंसून दावीदान आपल्या खांद्यार सडयले आनी तो वयर वयच्या सिडीचेर मेटां सडी लागलो. सुपरवायझरान सकला बोबाटचो ताळो जोरान आयकतलो. दावीद मुखार पावलां काडटलो. पयली माळय, दुसरी माळय सडले पर्यंत ताच्या दोळ्यांच्या खाळबाण मांडिल्लो अनुभव जालो. सिडी सगळी गुंचे परी ताका दिसले. सिडीच्या देगेक धरून आपणाक आदार सुंचिंच्या आदी ताचे पांय सुकले आनी इट्या सवें तो थंयच परतलो. खंय तावन हांकां निकम्म्यांक धरून हाडलाय ज्या मायला सुपरवायझरचीं उतरां आनी गाळी सुरू जाल्ल्यो. देव बरें करूं.